0: लेट्स टॉक अबाउट साइकिलिंग, बिकॉज एक ऐसे शख्स है जो कि पिछले 750 दिनों से अपने पूरे इंडिया में साइकिल से ट्रेवल कर रहे हैं। आप सुन रहे हो आरजी अदनान के साथ MGM 90.8 FM आणि आपल्या सोबत आहे सुबोध गांगुर्डे, सायकलिस्ट जे की पूर्ण भारतभर सध्या सायकल वर प्रवास करतायत। तर सुबोध जी, हे जे तुमचं मिशन आहे त्याचा उद्देश काय, जे शक्ती संकल्प सफर तुम्ही सुरू केलाय?
1: ऍक्च्युअली शक्ती संकल्प सफर ही ह्या जे मिशनचं नाव आहे याच्या मागे मेन यूथ मुवमेंट आहे ही, आणि ही आपल्या देशाच्या 35 करोड जे यूथ आहे, कारण की आपला देश जो आहे हा 192 कंट्रीज मध्ये सगळ्यात यंगेस्ट पॉप्युलेशन वाला देश आहे। तर ह्या 35 करोड युवांच्या आवाजाला रिप्रेझेंट करण्यासाठी हे मिशन आम्ही तयार केलं। ही मीन्स यूथ पॉवर, शक्ती संकल्प मीन्स जर का मी एक संकल्प करतोय माझ्या आयुष्यामध्ये आणि त्याच्यासाठी जो माझा प्रवास असतो त्या संकल्पाला पूर्ण करण्याचा त्याला अनुसंगून असं हे शक्ती संकल्प सफर आम्ही नाव ठरवलं। आणि हे मेन आपल्या भारतामध्ये आणि पुढील बघूयात कसं ठरतं, याची दिशा कशा ठरतील, तर आपण पर्यावरण संरक्षण आणि एडिक्शन फ्री इंडियन यूथ याच्यावरती काम करून पुढे सेंटर लीडरशिप बूट कॅम्प्स वगैरे कंडक्ट करणार आहोत वेगवेगळ्या राज्यांमध्ये। तर त्याचा मेन उद्देश असणार आहे की राष्ट्रभक्ती याच्यावरती आणि लीडरशिप कशी असते याच्यावरती यूथला आपण काम करायचं आहे याच्यासाठी। कारण की ना मी आता एवढा प्रवास केल्याच्या नंतर खूप सारे यूथ सोबत इंटरॅक्शन होतात, गोल्स आहेत प्रत्येकाच्या लाईफचे, बट मोस्ट ऑफ द टाइम ते गोल्स अचीव्ह झाल्याच्या नंतर पण ते सॅटिस्फाय मुलं दिसत नाही की हे झालं मग आता काय, व्हॉट नेक्स्ट, व्हॉट। सो ना ही भावना जी आहे ना ती मी त्याला ट्रान्सफर करून ना देशभक्ती याच्यावरती जर का आपण हे लाईफचं गोल असेल ना तर खूप छान प्रकारे आपण लाईफ टाईम त्याच्यावरती काम करू शकतो। कारण की मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठी सर्व्हिस कुठलीच नाहीये जर तुम्ही देशासाठी काही कॉन्ट्रीब्युट करा।
0: बरोबर आहे। सायकलवर प्रवास करण्याचा जो मिशन सरांनी हाती घेतलाय त्याचा उद्देश काय याबद्दल आता आपण जाणून घेतलं। अजून आपल्या खूप काही गप्पा गोष्टी होणारच आहेत, तेपर्यंत स्टे ट्यून।

0: चाहता है।
1: 5 किलोमीटर साइकिल पर जाने का कहना तो हमें जान पर आता है, लेकिन एक ऐसे शख्स जो कि पूरा इंडिया ट्रैवल कर रहे हैं साइकिल से ही। यू आर लिसनिंग MGM 90.8 FM RJ अदनान तुमच्या सोबत आहे आणि आपल्या सोबत आहे सुबोध गांगरुडे, जे की पूर्ण भारतभर प्रवास करता है साइकिल वरच आणि ते आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आले। तर सुबोध जी, इथून पुढील प्रवास तुमचा कसा आहे?
2: तर आता आपण भारताचे 9 राज्य पूर्ण केले, 10वं राज्य आपलं महाराष्ट्र आता सध्या सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये मी 2200 किलोमीटरचा माझा प्रवास पूर्ण होणार आहे। मी एंट्री नाशिक मधून केली महाराष्ट्रामध्ये आणि आता नाशिक नंतर माझं सेकंड डिस्ट्रिक्ट हे आपलं छत्रपती संभाजीनगर आहे। आता इथून मी पुढे अमरावतीला चाललोय, अमरावतीवरून नागपूर, नागपूरवरून चंद्रपूर, चंद्रपूरवरून नांदेड, मग त्याच्यानंतर पुढे अहिल्यानगर, अहिल्यानगरवरून देहू रोड आणि खाली बॉम्बे, मग पनवेल, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि कोल्हापूर नंतर सिंधुदुर्ग मार्गे मी दुसऱ्या राज्यात एक्झिट करील, गोवा। आता साऊथ इंडिया कव्हर करायचं आहे, माझे अजून 16 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश बाकी आहेत पूर्ण करायचे। तर मी आता साऊथ इंडिया पूर्ण करील, मग ईस्ट इंडिया, मग नॉर्थ ईस्ट इंडिया आणि 28वं राज्य बिहार पूर्ण केल्याच्या नंतर ह्या देशाच्या 35 करोड यूथ आवाजला रिप्रेझेंट करण्यासाठी मी ह्या मिशनचा एक छोटासा पडाव आहे जगातला सगळ्यात उंच पर्वत। म्हणजे मी हा प्रवास सुरू केला होता जगातल्या सगळ्यात उंच रोडवरून आणि हा पूर्ण भारताला कव्हर करत जगातल्या सगळ्यात उंच पर्वतापर्यंत चाललाय आणि त्या पर्वतावरती मी आपल्या भारताच्या तिरंग्याला म्हणजे होस्ट करून तिथे आपल्या 35 करोड युवांची आवाज रिप्रेझेंट करणारे। जर का भारतातल्या एका युवानी काही करायचं ठरवलं तर त्याच्यासमोर हिमालयाचे मोठे मोठे डोंगर सुद्धा बारके दिसू लागतात त्यांच्या संकल्पाच्या समोर। हा मेसेज घेऊन आपण हा प्रवास पूर्ण करणार।
1: क्या बात आहे, खूप छान सुबोध जी। आणि खरंच युवा शक्तीला एकत्रित आणण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा तुमचा जो प्रवास सुरू आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि शक्ती संकल्प सफर असा तुम्ही सुरू ठेवावा। गुड लक फॉर युअर फ्युचर आणि या पूर्ण जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।
2: धन्यवाद।

0: पीजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025 to 2026. एमजीएम युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्राम ची सुवर्ण संधी.
2: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
3: पीजी, एमटेक इन एआय अँड एमएल, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करण्याची संधी. किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
2: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942999.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्राम ची सुवर्ण संधी.
2: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
3: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी. किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
2: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942999.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.
3: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्राम ची सुवर्ण संधी.
2: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
3: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
2: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.

0: रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचाय, मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड. सवाल जवाब, एमएचजी सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह एमजीएम परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
1: की मन पसंदीदा आवाज आपके अपने मोबाइल पर डाउनलोड कीजिए एमजीएम 94.8 एफएम रेडियो का मोबाइल ऐप और सुनिए हमारे खास इंटरव्यू कहीं भी कभी भी.

0: रंगभूमीच्या कला विश्वाचा अनुभव घ्यायचा आहे, मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026। नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमांची खास मेजवानी। या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड, सवाल जवाब, एमएचजी सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह एमजीएम परिसर छत्रपती संभाजीनगर। तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे।
1: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी।
2: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची।
1: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा एमजीएम 90.8 FM वर एकदम वाजवी दरात।
2: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455।

0: रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचाय, मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड, सवाल जवाब, एमएचजी सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह एमजीएम परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
1: हर दिल की आवाज बने.
2: दिल तो पागल है, दिल दीवाना है.
1: एमजीएम 90.8 FM सुने, बातें हो दिल से दिल तक, अब दूरी कोई न रहे.
2: ये
1: अपना रेडियो, अपनी बातें, गीत, खबरें, जिंदगी के जज्बात. एमजीएम 90.8 FM, साथ है तो बात है.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचा आहे? मग तयार व्हा, जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड. सवाल जवाब, एमएचजी सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026. 21, 22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025 to 2026. एमजीएम युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्राम ची सुवर्ण संधी.
2: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
3: पीजी, एमटेक इन एआय अँड एमएल, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
2: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942999.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.
3: रंगभूमीच्या कला विश्वाचा अनुभव घ्यायचा आहे? मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड, सवाल जवाब, MHG सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगेशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह MGM परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
4: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्राम ची सुवर्ण संधी.
2: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
4: PG, MTech in AI and ML, MTech Data Science and Information Technology मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
2: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.

0: एक नंबर होईल छत्रपती संभाजीनगर या गाण्यासोबत आपली आजकाल सकाळ होतच असते. हॅलो आरजी नानला, तुम्ही ऐकत आहात ऑन MGM 90.8 FM आणि माझा कचरा माझी जबाबदारी. पण खरंच आपण ही जबाबदारी घेतोय का, हा पण एक प्रश्न आहे. कारण आजही ना अनेक ठिकाणी एक गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा करण्याऐवजी सगळं एकाच डब्यात. होय होय, भाजीच्या सालीपासून प्लास्टिकच्या पिशवीपर्यंत कागदापर्यंत सगळं एकत्र. आणि मग कचरा गाडी आली की घ्या ना भाऊ, माझं काम संपलं, तुम्ही घ्या आता हे. पण खरं तर तिथून आपली जबाबदारी संपत नाहीये, तिथूनच शहराची जबाबदारी सुरू होते. ओला कचरा वेगळा केला तर त्यापासून कंपोस्ट तयार होऊ शकतो, सुका कचरा वेगळा केला तर त्यातील अनेक वस्तू रिसायकल करता येतात. पण आपण जर दोन्ही कचरा एकत्र केला तर त्याचं सेग्रिगेशन, रिसायकलिंग आणि प्रोसेसिंग सगळं अवघड होते, माहिती का तुम्हाला. आणि मग आपणच म्हणतो शहरात लईच कचरा झालाय भाऊ, हे प्रशासन काही ध्यानच देत नाहीये. पण फक्त ही जबाबदारी प्रशासनाची आहे का, नाही ना. कारण की माझा कचरा माझी जबाबदारी हे तर आपण विसरूनच गेलोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कचरा शहरात तयार होत नाही, कचरा आपल्या घरात तयार होतो, कळलं का. आणि ते आपण घरातून बाहेर पाठवतो. म्हणूनच पुढच्या वेळी कचरा गाडी आली ना तर फक्त कचरा बाहेर देऊ नका, ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा द्या. आणि यावेळी सुद्धा तुमच्या गल्लीत कचरा गाडी आली असेल आणि तुम्ही कशा प्रकारे कचरा टाकताय हे स्वतःला विचारा. आणि सध्या कचरा गाडी आपल्या शहरात ना तर सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री सुद्धा येत असते. सो एक नंबर होईल छत्रपती संभाजीनगर आहे हे फक्त एक गाणं नाहीये, हे आपल्या शहरासाठी आपली छोटीशी पण मोठी जबाबदारी आहे. एक नंबर व्हायचं असेल तर आपल्या शहराला कचरा मुक्त करावा लागेल, स्वच्छ बनवावं लागेल. आणि एक गोष्ट आहे की स्वच्छ शहर बनवायचं असेल तर त्यासाठी प्रशासनच नाही, आपल्या सर्वांना मदत करावी लागेल आणि माझा कच माझी जबाबदारी हे पाळावं लागेल. छोटस काम आहे, तुम्ही नक्की कराल, आय होप ही अपेक्षा आहे माझी तुमच्याकडून. कराल ना? एक्झॅक्टली. थँक यू. सो स्टे ट्यून.
1: हम है इस

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्राम ची सुवर्ण संधी.
2: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
3: पीजी, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
2: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942999.

0: कुछ ऐसे भी इंसान होते जो कि बहुत कुछ हटके करते हैं एंड उससे कुछ ना कुछ दुनिया को मैसेज देने की कोशिश करते हैं। यू आर लिसनिंग MGM 90.8 FM, RJ अदनान आपके साथ है और आज हम ऐसे एक शख्सियत के साथ मिलने वाले हैं, उनसे बातें करने वाले हैं जे की 7.5-6 दिवसांपासून भारत भर प्रवास करता है सायकल वर, आणि तो ते प्रवास का करता है, त्यांचा उद्देश काय आणि कोणता मेसेज ते फॉरवर्ड करता है आपल्या सर्वांपर्यंत आणि त्यांचा त्या प्रवासाचा अनुभव कसा होता, म्हणजे कसा आहे सध्या त्यांचा प्रवास सुरूच आहे। तर आज ते आपल्या सोबत आहेत, म्हणजे सुबोध गांगुर्डे, रोहा रायगड जिल्ह्यातील ते रहिवासी आहेत आणि शक्ती संकल्प सफर हा मोटिव घेऊन ते सध्या पूर्ण भारतभर प्रवास करत आहेत। तर त्यांच्यासोबत आज आपण बोलणार आहोत। नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे। तर 7.5-6 दिवसांपासून तुम्ही प्रवास करतायत पूर्ण भारतात, तर असा प्रवास करावा हे तुम्हाला का वाटलं?
1: सर्वप्रथम जय हिंद। या मागची जी भावना आहे ती भावना या महाराष्ट्राच्या मातीसोबत जोडली गेलेली आहे। मी खूप भाग्यवान मानतो स्वतःला की मी या पवित्र मातीमध्ये माझा जन्म झाला आणि या मातीचे जे उपकार आहेत आपल्या सगळ्यांवरतीच ते आपण कितीही प्रयत्न केले तरी आयुष्यभर फेडू नाही शकत, बट कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपण ना किंचित भर प्रयत्न करू शकतो की आपण ज्या मातीत जन्मलो त्या मातीचं नाव आपण कशा प्रकारे पुढे घेऊन जाऊ शकतो। तर हाच प्रयत्न सुरू केला होता आणि या अभिमानापोटीच मी हा शक्ती संकल्प सफर हा प्रवास सुरू केलाय आणि जो जगातल्या सगळ्यात उंच मोटरेबल पास 19,000 फुटावरून मी लडाखवरून सुरू केला होता 19 जून 2024 मध्ये आणि या मार्फत मी भारताची 28 राज्य आता पूर्ण करतोय, ज्याच्यामध्ये टोटल 1,00,000 किलोमीटर सायकल प्रवास करणार आहे आणि 1,00,000 किलोमीटरमध्ये 1,00,000 वृक्षारोपण करत 1,00,000 आपल्या भारतीय युवांसोबत पर्सनली जाऊन त्यांच्या गाठी भेटी घेणार आहे आणि त्यांच्यासोबत पर्यावरण फिटनेस आणि त्याच्यासोबतच राष्ट्रभक्ती म्हणजे नक्की काय याच्यावरती संवाद साधणार आहे। असा प्रवास आहे आता इथे आपल्या

0: आज हमें एक दिन के लिए साइकिल चलाना भी बहुत जान पर आता है, लेकिन एक ऐसे शख्स है जो कि 750 दिन से पूरे इंडिया में ट्रेवल कर रहे साइकिल से ही। यू आर लिसनिंग MGM 90.8 FM, RJ अदनान आपके साथ है आणि आपल्या सोबत आहेत सुबोध गांगुरुडे, जे की सध्या भारत भ्रमंती वर निघालेले आहे सायकलवर। तर सुबोध जी, तुमचा प्रवास लडाख पासून सुरू झाला होता आणि सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये तुम्ही आलात, तर हा पूर्ण प्रवास कसा होता याबद्दल आम्हाला सांगा।
1: भारत देश हा जाणला जातो युनिटी इन डायव्हर्सिटी या गोष्टीसाठी, आणि ती मी पर्सनली अनुभवली। या सगळ्या गोष्टी खूप सुंदर प्रकारे अनुभवायला मिळाल्या मला। वेगवेगळ्या प्रकारची लोक या प्रवासामध्ये मिळाली आणि सगळी लोक खूप पॉझिटिव्ह मिळाली पूर्ण प्रवासामध्ये। सुरुवात केली होती ज्या ठिकाणावरून, त्या ठिकाणी गाड्या सुद्धा पोहोचायला त्या अल्टिट्यूड वरती दम तोडतात गाड्यांची इंजिन, त्या ठिकाणावरती सायकल घेऊन जाणं आणि ते जे पहिले मेंटल बॅरियर्स होते माझे त्या ठिकाणी, मला एक टाइम असा आला होता की वाटत होतं की सायकल उचलून ह्या दरीतच फेकून द्यावी खाली, की नाही जमणार हे, कशाला हे, वेडा पण आहे आणि हे तू करशील आणि तुला काय झालं तर कोण विचारणार आहे, असे सुद्धा मेंटली चॅलेंजिंग सारे प्रसंग आले रस्त्यात प्रवासामध्ये। बट मी हार नाही मानली, माझं ध्येय गोल क्लिअर होतं की नेशन फर्स्ट आणि सेल्फ लास्ट, देशासाठी काहीतरी करायचं। आणि ते बोलतात ना की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, त्या प्रकारे जर मी काही केलं नाही तर मला ना एक्झाम्पल बनायचं, की मी स्वतःच एक एक्झाम्पल बनेल ज्यातून युवा काहीतरी प्रेरणा घेतील, म्हणून हा प्रवास करायचं ठरवलं। लास्ट गर्मीच्या सीझनमध्ये राजस्थानमध्ये होतो आणि राजस्थानमध्ये पण फलोदी, पोखरण, बाडमेर, जैसलमेर हे जे रिजन आहेत हे पर्टिक्युलरली सगळ्यात जास्त गरम इलाके मानले जातात, त्या ठिकाणी सायकलिंग करणं, टेम्परेचर 55 डिग्री होतं, वोमेटिंग होणं, नाकातनं ब्लड ब्लीडिंग वगैरे होणं, या सगळ्या गोष्टी खूप नॉर्मल होत्या सायकलिंग करताना। ऑपरेशन सिंदूर ज्या दिवशी चालू झालं त्या दिवशी मी बॉर्डर वरती होतो लोंगेवाला, 6 मेच्या संध्याकाळी मी तनोट माताच्या मंदिरात BSF जवानांसोबत आरती केली आणि सकाळी 4-4:30 ऑपरेशन सिंदूर चालू झालं आणि त्यावेळेस मी त्या भारतमाला रोडवरून सायकलिंग करत होतो। ते जे अनुभव होते ते खूप वेगळे होते आणि त्या सेम दिवशी मी तिथल्या बॉर्डरवरती राहणाऱ्या लहान मुलांना भेटलो, ती म्हणजे मुस्लिम कम्युनिटीची मुलं होती, छोटी छोटी पोरं होती, ते एकदम त्यांच्या ट्रेडिशनल ड्रेसमध्ये, आणि त्यांच्याशी संवाद साधताना मी त्यांना सहज प्रश्न विचारला, माझ्याकडे व्हिडिओज आहेत त्या सगळ्या गोष्टींचे, की बेटा तुम्हाला मोठं होऊन काय करायचंय, त्यांचं उत्तर होतं की आम्ही आर्मी जॉईन करणार आणि देशाच्या बॉर्डरची रक्षा करणार, हे त्यांचं उत्तर होतं त्या मुलांचं। तर असे बरेचसे अनुभव आले वेगवेगळ्या राज्यांमध्ये, सुंदर पावसाळा अख्खा मी मध्य प्रदेशमध्ये काढला, कारण की रोज तुम्हाला एकच माइंडसेट घेऊन बाहेर निघायचंय की आज दिवसभर आपण भिजणार आहोत आणि त्या भिजलेल्याच कपड्यांमध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये जायचंय, जिथे पण लोक असतील, जिथे यूथ असेल त्यांना त्याच अवस्थेत जाऊन भेटायचंय, कारण की मी माझ्यासोबत जास्त काही कॅरी नाही केलंय सायकलवर, 2-3 T-shirt आहेत, 2 trousers आहेत, दॅट्स इट, आणि एवढं सगळं घेऊन हा प्रवास आता 750 दिवस झाले मी करत इथपर्यंत पोहोचलो।
0: क्या बात है, म्हणजे असा पूर्ण हा प्रवास होता लडाख पासून सुरू झालेला आणि हा प्रवास पूर्ण भारतभर सुरू राहणार आहे। तर आपण अजून बोलणारच आहोत एका छोट्या ब्रेक नंतर, तोपर्यंत स्टे ट्यून।

0: वेलकम बॅक. यू आर लिस्निंग MGM 90.8 FM. RJ अदनान तुमच्या सोबत आहे आणि आपण बोलत आहोत आज एका स्पेशल गेस्ट सोबत, सुबोध गांगुर्डे, जे की सध्या पूर्ण भारतभर प्रवास करतायत सायकलवर आणि 7.5 दिवसांपासून त्यांचा प्रवास सुरू आहे. लडाख पासून त्यांनी हा प्रवास सुरू केला होता. तर सुबोध जी, याची पूर्ण प्लॅनिंग, नियोजन तुम्ही कशा प्रकारे केलं होतं ते सांगा मला.
1: 2023 मध्ये हा सगळा नियोजनाचा भाग तयार झाला होता. मी भारतातल्या 28 राज्यांचे मॅप स्वतः तयार केले की मला एंटर कुठल्या राज्यात कुठून करायचं, एक्झिट कुठून करायचंय, आणि एका रूटवरनं एकदा क्रॉस झालो का तो रूट डबल नाही झाला पाहिजे. अशा प्रकारे पूर्ण टोटल 1,00,000 किलोमीटरचा रूट तयार करण्यात आला. हा स्टेटमध्ये एंटर झाल्याच्यानंतर बऱ्याच वेळेला थोडे मार्ग चेंज होतात वेदर कंडिशन्समुळे, रोड कंडिशन्समुळे, बट बाकी त्याच रूटवरती आजही प्रवास चालू आहे. 28 राज्यांचे मॅप तयार आहेत, एंटरिंग पॉइंट, स्टेटचे एक्झिट पॉइंट ऑलरेडी तयार करून ठेवलेले. मला ऍडव्हेंचर मध्ये आणि खास करून आपल्या भूगोलामध्ये खूप इंटरेस्ट होता, सो मॅप रिडिंग वगैरे करणं माझी सगळ्यात म्हणजे आवडीचा विषय
2: होता.
1: आणि प्रत्येक राज्यात गेल्याच्या नंतर, सुरुवातीला जसं मी निघालो होतो लडाखवरून तेव्हा आम्ही फक्त 2 जण होतो, म्हणजे माझे एक मित्र आहेत ते इंडियाच्या नॉर्थ ईस्ट रिजन मध्ये आता हे मिशन कंटिन्यू करतायत, आणि हा आणि आता मी आपल्या महाराष्ट्रामध्ये, आता मी साऊथ रिजन कव्हर करणार आहे. तर आम्ही फक्त 2 जण होतो जेव्हा निघालो होतो या प्रवासाला तेव्हा, बट हळूहळू इतका छान प्रवास होत गेला, खूप सारे लोक जोडत गेली, मग गव्हर्नमेंटची इन्व्हॉल्वमेंट आली, मग स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाद्वारे रिकॉग्नाईज केलं गेलं या प्रवासाला, मग ते त्याच मिनिस्ट्रीद्वारे ऍज अ फिट इंडिया अम्बॅसेडर म्हणून सुद्धा घोषित करण्यात आलं, आणि त्याचं फॅलिसिटेशन माझं आपल्या इथे छत्रपती संभाजीनगरमध्येच केलं होतं. आपले जे असिस्टंट डायरेक्टर आहेत सुमेद सर आणि डेप्युटी डायरेक्टर मोनिका मॅम यांच्याद्वारे माझं फॅलिसिटेशन आपल्या संभाजीनगरमध्येच झालं. तर अशा प्रकारे गव्हर्नमेंट सुद्धा इन्व्हॉल्व झाली आणि आता प्रत्येक स्टेटमध्ये तिथला ऍज अ स्टेट गेस्ट म्हणून प्रत्येक स्टेट ट्रीट करायला लागली. गुजरातनी सुद्धा असंच खूप सारं आतिथ्य दिलं, MP मध्ये पण तिथले जे डेप्युटी CM आहेत त्यांच्याद्वारे खूप सन्मान करण्यात आला, त्यांनी कोऑर्डिनेट केलं. आता महाराष्ट्रात आल्याच्या नंतर महाराष्ट्राचे डेप्युटी CM श्री एकनाथ शिंदे यांनी माझं महाराष्ट्र स्टेटमध्ये ऑफिशियल वेलकम केलं.
0: तर अशा प्रकारे हे पूर्ण प्लॅनिंग होतं जे की सुबोध यांनी केलं होतं या प्रवासासाठी. हे तुम्हाला असा प्रवास करायचा असेल तर प्लॅनिंग फार महत्वाचं आहे, नाहीतर मनात आलं आणि घरातून बाहेर निघाले असं काहीच नसतं. इसके लिए प्लॅनिंग चाहिए प्रॉपर, तब जाके आपका सफर मुकम्मल होगा. आपण अजून खूप काही बोलणारच आहोत पण थोड्या वेळानंतर, तोपर्यंत स्टेट

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
2: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
3: पीजी, एमटेक इन एआय अँड एमएल, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पीएचडी करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
2: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942. 9

0: लेट्स टॉक अबाउट साइकिलिंग, बिकॉज एक ऐसे शख्स है जो कि पिछले 750 दिनों से अपने पूरे इंडिया में साइकिल से ट्रेवल कर रहे हैं। आप सुन रहे हो आरजे अदनान के साथ MGM 90.8 FM आणि आपल्या सोबत आहेत सुबोध गांगुर्डे, सायकलिस्ट जे की पूर्ण भारतभर सध्या सायकल वर प्रवास करतायत। तर सुबोध जी, हे जे तुमचं मिशन आहे त्याचा उद्देश काय, जे शक्ती संकल्प सफर तुम्ही सुरू केलाय?
1: ऍक्च्युअली शक्ती संकल्प सफर ही ह्या जे मिशनचं नाव आहे याच्या मागे मेन यूथ मुवमेंट आहे ही, आणि ही आपल्या देशाच्या 35 करोड जे यूथ आहे, कारण की आपला देश जो आहे हा 192 कंट्रीज मध्ये सगळ्यात यंगेस्ट पॉप्युलेशन वाला देश आहे। तर ह्या 35 करोड युवांच्या आवाजाला रिप्रेझेंट करण्यासाठी हे मिशन आम्ही तयार केलं। ही मीन्स यूथ पॉवर, शक्ती संकल्प मीन्स जर का मी एक संकल्प करतोय माझ्या आयुष्यामध्ये आणि त्याच्यासाठी जो माझा प्रवास असतो त्या संकल्पाला पूर्ण करण्याचा त्याला अनुसंगून असं हे शक्ती संकल्प सफर आम्ही नाव ठरवलं। आणि हे मेन आपल्या भारतामध्ये आणि पुढील बघूयात कसं ठरतं, याची दिशा कशा ठरतील, तर आपण पर्यावरण संरक्षण आणि एडिक्शन फ्री इंडियन यूथ याच्यावरती काम करून पुढे सेंटर लीडरशिप बूट कॅम्प्स वगैरे कंडक्ट करणार आहोत वेगवेगळ्या राज्यांमध्ये। तर त्याचा मेन उद्देश असणार आहे की राष्ट्रभक्ती याच्यावरती आणि लीडरशिप कशी असते याच्यावरती यूथला आपण काम करायचंय याच्यासाठी। कारण की ना मी आता एवढा प्रवास केल्याच्या नंतर खूप सारे यूथ सोबत इंटरॅक्शन होतात, गोल्स आहेत प्रत्येकाच्या लाईफचे, बट मोस्ट ऑफ द टाइम ते गोल्स अचीव झाल्याच्या नंतर पण ते सॅटिस्फाय मुलं दिसत नाही की हे झालं मग आता काय, व्हॉट नेक्स्ट, व्हॉट। सो ना ही भावना जी आहे ना ती मी त्याला ट्रान्सफर करून ना देशभक्ती याच्यावरती जर का आपण हे लाईफचं गोल असेल ना तर खूप छान प्रकारे आपण लाईफ टाइम त्याच्यावरती काम करू शकतो। कारण की मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठी सर्व्हिस कुठलीच नाहीये जर तुम्ही देशासाठी काही कॉन्ट्रीब्युट करा।
0: बरोबर आहे। सायकलवर प्रवास करण्याचा जो मिशन सरांनी हाती घेतलाय त्याचा उद्देश काय याबद्दल आता आपण जाणून घेतलं। अजून आपल्या खूप काही गप्पा गोष्टी होणारच आहेत, तेपर्यंत स्टे ट्यून।

0: 5 किलोमीटर साइकिल पर जाने का कहना तो हमें जान पर आता है, लेकिन एक ऐसे शख्स जो कि पूरा इंडिया ट्रैवल कर रहे हैं साइकिल से ही. यू आर लिस्निंग MGM 90.8 FM RJ अदनान तुमच्या सोबत आहे आणि आपल्या सोबत आहे सुबोध गांगुर्डे जे की पूर्ण भारतभर प्रवास करताय सायकल वरच आणि ते आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आले. तर सुबोध जी, इथून पुढील प्रवास तुमचा कसा आहे?
1: तर आता आपण भारताचे 9 राज्य पूर्ण केले. 10वं राज्य आपलं महाराष्ट्र आता सध्या सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये मी 2200 किलोमीटरचा माझा प्रवास पूर्ण होणार आहे. मी एंट्री नाशिक मधून केली महाराष्ट्रामध्ये आणि आता नाशिक नंतर माझं सेकंड डिस्ट्रिक्ट हे आपलं छत्रपती संभाजीनगर आहे. आता इथून मी पुढे अमरावतीला चाललोय. अमरावतीवरून नागपूर, नागपूरवरून चंद्रपूर, चंद्रपूरवरून नांदेड, मग त्याच्यानंतर पुढे अहिल्यानगर, अहिल्यानगरवरून देहू रोड आणि खाली बॉम्बे, मग पनवेल, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि कोल्हापूर नंतर सिंधुदुर्ग मार्गे मी दुसऱ्या राज्यात एक्झिट करील, गोवा. आता साऊथ इंडिया कव्हर करायचंय. माझे अजून 16 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश बाकी आहेत पूर्ण करायचे. तर मी आता साऊथ इंडिया पूर्ण करील, मग ईस्ट इंडिया, मग नॉर्थ ईस्ट इंडिया आणि 28वं राज्य बिहार पूर्ण केल्याच्या नंतर ह्या देशाच्या 35 करोड युथ आवाजला रिप्रेझेंट करण्यासाठी मी ह्या मिशनचा एक छोटासा पडाव आहे जगातला सगळ्यात उंच पर्वत. म्हणजे मी हा प्रवास सुरू केला होता जगातल्या सगळ्यात उंच रोडवरून आणि हा पूर्ण भारताला कव्हर करत जगातल्या सगळ्यात उंच पर्वतापर्यंत चाललाय आणि त्या पर्वतावरती मी आपल्या भारताच्या तिरंग्याला म्हणजे होस्ट करून तिथे आपल्या 35 करोड युवांची आवाज रिप्रेझेंट करणारे. जर का भारतातल्या एका युवानी काही करायचं ठरवलं तर त्याच्यासमोर हिमालयाचे मोठे मोठे डोंगर सुद्धा बारके दिसू लागतात.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. विजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
2: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
3: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
2: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942 9.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.
2: रंगभूमीच्या कला विश्वाचा अनुभव घ्यायचाय? मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भाण, सवाल जवाब, MHJ सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह MGM परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.